0: सुन लिए आपने यूपी के बोल, आता आयका महाराष्ट्र से
1: आहोत। आम्ही या जागेचे राजे आहोत। आमच्या रक्तामध्ये आग आहे, आमच्या छातीमध्ये वाघ